केंद्र 93.9 मेगाहर्ट्सवर मी सुकन्या आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या मराठी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाने जगाला आपल्या बोटांच्या टोकावर आणले आहे. या डिजिटल क्रांतीने केवळ मानवी जीवनशैली बदलली नाही, तर मानवी नातेसंबंधांचे स्वरूपही पूर्णपणे बदलून टाकले आहे. पूर्वी नातेसंबंध प्रत्यक्ष भेटीगाठीवर अवलंबून होते, पण आता ते आभासी जगावर अधिक अवलंबून राहू लागले आहेत. कधीकधी असं वाटतं आपण सगळे जोडलेलो आहोत, पण तरीही कुठेतरी काहीतरी तुटत चाललंय का? हातात मोबाईल आहे, पण हातात हात नाही. ऑनलाईन हजारो मित्र आहेत, पण मन मोकळं करायला कुणी एक जण आहे का? आज आपण डिजिटल युगावर टीका करायला नाही, तर त्यातही नाती कशी जपायची, त्यांना अजून कसं सुंदर करायचं हे शोधायला आलो आहोत. श्रोते हो, एक काळ असा होता की पत्रांची वाट पाहिली जायची. लँडलाईनवरचा फोन म्हणजे उत्सव असायचा, आणि आज एका क्लिकवर संवाद. संगणकासारख्या माध्यमांनी संवादाला वेग दिला. आज परदेशात असलेलं मूल आई वडिलांशी रोज व्हिडिओ कॉलवर बोलू शकतं. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप टिकवणं पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे. जुने मित्र पुन्हा सापडतात, नवे मित्र जोडले जातात. पण प्रश्न असा की हा संवाद किती खरा, किती खोल? मला असं वाटतं एकेकाळी कसे आहात हा प्रश्न मनापासून विचारला जायचा. आता तो फक्त एक फॉरवर्ड मेसेज बनून राहिला आहे असे कधीकधी जाणवते. डिजिटल साधनांनी अंतर नक्कीच कमी केले, पण या जवळिकीमध्ये भावनांचा उबदारपणा तितकाच टिकून आहे का? हा प्रश्न प्रत्येकाच्या अनुभवातून वेगवेगळ्या प्रकारे समोर येतो. आज सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. आपण आपल्या आनंदाचे, यशाचे आणि कधीकधी दुःखाचेही प्रदर्शन इथे करतो. पण इथे एक प्रश्न उभा राहतो, आपण जे दाखवतो ते खरंच वास्तव असतं का? लाईक्स आणि कमेंट्सवर नात्याचं मोजमाप होऊ लागलंय असं तुम्हाला वाटतं का? आणि हळूहळू तुलना, असुरक्षितता आणि अपेक्षा वाढत चालल्या आहेत. कधीकधी आपण इतरांच्या परफेक्ट लाईक पाहून स्वतःच्या आयुष्याबद्दल असमाधानी होतो असंही दिसून येतं. चला तर आता या विचारांच्या प्रवाहात एक सुरेल वळण घेऊया. ऐकूयात एक सुंदर गाणं. गीताचे बोल आहेत धागा धागा, आणि स्वर आहे हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांचा. चित्रपट दगडी चाळ.

0: श्रोते हो, तुम्ही अनेक घरातून असं चित्र पाहिलं असेल की घरात चार जण आहेत, प्रत्येकाच्या हातात मोबाईल, शांतता आहे पण संवाद नाही. ऑनलाईन असणं म्हणजे जोडलेलं असणं असं नाही, हे वास्तव कधी कधी ठळकपणे जाणवतं. लिहिलेल्या शब्दांमध्ये भावना हरवतात आणि न सांगितलेल्या गोष्टींमुळे गैरसमज निर्माण होतात. नातं टिकण्यासाठी फक्त संपर्क पुरेसा नसतो तर संवाद आवश्यक असतो. एखाद्याच्या आवाजातील चढउतार समजून घेणं आणि शांततेतही एकमेकाची साथ जाणवणं, ही सगळी गोष्ट कोणत्याही ॲपमध्ये सापडत नाही. मंडळी, नातेसंबंधांना वेळ हवा असतो आणि तो वेळ ऑनलाईन नाही तर एकत्र घालवलेला असतो. कधी कुणाला काही सांगायचं असतं पण समोरचा बिझी दिसतो, मग ते बोलणं पुढे ढकललं जातं आणि हळूहळू ते बोलणंच हरवतं. श्रोत्यांनो, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती वेळ मोबाईल, सोशल मीडिया किंवा इंटरनेटवर घालवतो याचा कधी विचार केला आहे का? गुड मॉर्निंगपासून गुड नाईटपर्यंत सगळं काही आता डिजिटल झालं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा असोत किंवा सणांचे संदेश, सगळं काही एका क्लिकवर. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट नकळत हरवत चालली आहे आणि ती म्हणजे मनापासूनचा संवाद. चला तर आता वेळ झाली आहे वार्ता ऐकण्याची. वार्तेचा विषय आहे नोकरी की व्यवसाय आणि यासाठी आपल्या इथे उपस्थित असलेले वक्ते आहेत कृष्णा जाधव.
1: नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे ना? तर आजचा विषय म्हणजे तरुणांचा स्पेशल, त्यांच्या मनात नेहमीच पडलेली आणि आजकाल अगदीच न सुटणारी अशी गाठ म्हणजे काय? नोकरी करू की व्यवसाय? आजच्या ह्या वेगाने बदलणाऱ्या जगात हा एक प्रश्न जवळजवळ प्रत्येक तरुणाच्या मनात आहे. करू काय?

काही कळत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये ह्या प्रश्नाला एक नवीन परिमाण मिळालं आहे, कारण आज फक्त नोकरी आणि व्यवसाय इतकंच समीकरण राहिलंच नाही. आज स्टार्टअप कल्चर म्हणजे की नवउद्योग संस्कृती, त्यामागे लागणारं गव्हर्नमेंट फंडिंग, शासकीय पाठबळ आणि नोकरींमधली अनिश्चितता, हे सगळेच घटक एकाबरोबर मिसळून त्याला खूपच गुंतवून बसलेत. चला तर आज सर्वात आधी आपण गोष्ट करूया नोकरीच्या परिस्थितीची. बघूया काय चाललंय. म्हणजे काही वर्षांपूर्वी नोकरी म्हटली की स्थिरता आणि सुरक्षितता ह्याचं प्रतीक, पण आता परिस्थिती अशी आहे की मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचारी कमी केले जात आहेत. AIमुळे अनेक कामांची गरजच कमी होऊन गेली आहे. काही महिन्यांमध्ये लाखो लोकांचं करिअर संपून बसलंय आणि नव्याने नोकरी मिळवणंही अधिक कठीण आहे. म्हणजे नोकरी अजूनही आहे, पण तिची जी सुरक्षितता आधी होती ती काही राहिलेली नाही. यामुळे आता एक वेगळा बदल दिसू लागतोय. लोक नोकरीवर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी इतर पर्याय शोधायला लागलेत, आणि इथेच ही नवउद्योग संस्कृती जी आहे ना, त्याची इथे सुरुवात होते. आज भारतात नवउद्योगांची वाढ खूपच वेगाने होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हजारोंच्या संख्येने नवीन उद्योग उभे होऊन राहिलेत आणि मोठ्या प्रमाणावर ते रोजगार पण निर्माण करतायत. स्टार्टअप इंडियासारख्या उपक्रमामुळे उद्योग जगाला एक खूप मोठं प्रोत्साहन मिळतं. सरकारनी नवउद्योगांसाठी अनेक योजना आणल्या आहेत, कर सवलती, आर्थिक मदत, मार्गदर्शन केंद्र आणि उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली विविध साधनं. ह्या सगळ्या योजनांमुळे नवउद्योजकांना सुरुवातीचा आधार मिळून राहतो. गुजरातसारख्या राज्यामध्ये तर नवकल्पनांना प्रोत्साहन देणारी अनेक केंद्र उभी राहिली. ही केंद्र कल्पनांना प्रत्यक्ष व्यवसायात रुपांतरित करण्यात मदत करतात. म्हणजे आज जर कुणाला व्यवसाय सुरू करायचा असला तर पूर्वीपेक्षा खूप जास्त आधार व्यवस्था उपलब्ध आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावीशी आहे. नवउद्योग संस्कृती म्हणजे फक्त यशोगाथा नाही. जिथे नवीन उद्योग उभे राहत आहेत तिथेच अनेक उद्योग बंदही पडत आहेत. हजारोंच्या संख्येने नोकऱ्या कमी पण होत आहेत आणि काही कंपन्या पूर्णपणे थांबतायत. म्हणजेच व्यवसायात संधी जितकी मोठी आहे तितकाच धोका देखील मोठा आहे. आता एक वेगळी स्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला नोकऱ्या कमी सुरक्षित आहेत आणि दुसऱ्या बाजूला नवउद्योग वाढत आहेत, पण तेही स्थिर नाही. त्यामुळे खरोखर हा प्रश्न आज असा आहे का नोकरी की व्यवसाय एवढ्या मर्यादित रीतीने आपण ह्याचा विचार नाही करू शकत. तर इथे आपल्याला अनिश्चितता की संधी असा विचार करायला लागतो. आता जर आपण आयुष्यावर होणाऱ्या परिणामांच्या दृष्टीनं बघितलं तर नोकरी अजूनही एक ठराविक आणि शिस्तबद्ध जीवन देते. नियमित वेळ, निश्चित उत्पन्न आणि काही प्रमाणात कामजीवन समतोल हे नोकरीचे मोठे फायदे आहेत. पण त्याचवेळी अनिश्चिततेमुळे मानसिक ताण पण वाढतो. अमुक कंपन्या अशा पण आहे का जिथे ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला नाही पण मिळणार. नियमित वेळ कदाचित नाही मिळणार, निश्चित उत्पन्न मिळालं तर वाढ नाही मिळणार, आणि कामजीवन समतोलाची तर बिलकुल गोष्टच नाही. आता ह्याच्यावर आणखीन हे येतं की कधीही नोकरी जाऊ शकते, मग काय करायचं. दुसरीकडे व्यवसाय तुम्हाला नियंत्रण देतो, पण त्याचवेळी जबाबदारी आणि ताणही वाढतो. तुम्ही स्वतःचे मालक असता पण प्रत्येक निर्णयाचा परिणामही तुम्हालाच भोगवायचा आहे. सुरुवातीला उत्पन्न स्थिर नाही, पण पुढे खूप मोठ्या वाढीची शक्यता आहे. आजच्या तरुणांमध्ये उद्योग जगताकडे आकर्षण वाढण्यामागचं एक कारण म्हणजे हीच विचारसरणीतील बदल. आजची पिढी धोका पत्करायला अधिक तयार आहे. सामाजिक माध्यम, यशोगाथा आणि गुंतवणूक व्यवस्था या सगळ्यामुळे हे नवउद्योग हा एक आकर्षक करिअर मार्ग बनलाय. अनेक तरुण नोकरी सोडून स्वतःचं काहीतरी उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण त्यांना स्वातंत्र्य आणि प्रभाव दोन्ही हवेत. इथे एक वास्तव नक्कीच समजून घेणं खूप महत्वाचं आहे.

प्रत्येकाने व्यवसाय करायलाच हवा असं नाही, कारण उद्योजकतेसाठी फक्त कल्पना पुरेशी नसते, त्यासाठी संयम, आर्थिक नियोजन, मानसिक ताकद आणि अपयश स्वीकारण्याची क्षमता अत्यंत आवश्यक असते, आणि हे सगळं प्रत्येकाकडे असतंच असं नाही. तसंच नोकरी करणं म्हणजे कमी महत्वाकांक्षा